पाठ पैर हर नाम सिमरो चले तेरे साते पासा संगत सदा नानक मिटे दोह कमाते वल वंच कर उधर पर।